खिंचवा देना, अचाना जिरंगे तारा खिंचवा देना, नरताला जिरंगे तारा खिंचवा देना, वो गोर बन्ये तुम बन्ये, जरा बुत गिफ्टी लोले, ले ले यो ले ले यो ले यो ना ना डारी, फोनी अंगला, जरा बिला बुलंदिये ने आलू जरो, घर को इलामाए जरा उड़ा के तारुनी, राया सामीये जरा ಮೈರಾಂಡೆ ಮೈರಾಂಡೆ ಮೈರಾಂಡೆ ಮೈರಾಂಡೆ ಮೈರಾಂಡೆ ಮೈರಾಂಡೆ ಮೈರಾಂಡೆ ಮೈರಾಂಡೆ ಮೈರಾಂಡೆ ಮೈರಾಂಡೆ ಮೈರಾಂಡೆ ಮೈರಾಂಡೆ ಮೈರಾಂಡೆ ಮೈರಾಂಡೆ ಮೈರಾಂಡೆ ಮೈರಾಂಡೆ ಮೈರಾಂಡೆ ಮೈರಾಂಡೆ ಮೈರಾಂಡೆ ಮೈರಾಂಡೆ ಮೈರಾಂಡೆ ಮೈರಾಂಡೆ ಮೈರಾಂಡೆ ಮೈರಾಂಡೆ ಮೈರಾಂಡೆ ಮೈರಾ